मंता न्युकायरमा कुनातास किश्पिची पाई सुमाक दियो अस्लियम पुर्गातोरियो मंता न्युकायरमा कुनातास किश्पिची पाई a la Sagrada Familia. Jesús José María, ñuka shunguta ñuka almatas kan kunaman chaskichini. Jesús José María, ñuka wañi raspis yana pawaichi. Jesús José María, ñuka alma kan kunawan samachun. Acto de contrición. Takishun. Suma Jesús liam, ñuka mantalia kiripai. Canta piña chisca manta.